0: अंतकर तुका काम नाही, तुका काम हांव कर दिता, तुवें कांय त्या औषधान कांय भिवची गरज ना जायत गी खंय गेलो तूं खंय रे तूं म्हज्या सांगात आसा म्हणून हांव एकलो तूं ये सरप येवन उलोवन आयिल्ले रे उलोवन येता तूं सांगात आसा तूं कांय भिनाका जायत गी गरेंस तुका काम हांव कर दिता कांय भिनाका जायत गी
1: एलिसामा काम मेळत न्हय
0: डोंट वरी आय एम हियर नो फियर
1: मेळचे ना गे
0: छक्की तुका काम मेळटा रे तूं कांय भिनाका रे तूं मात्र निटलो तूं हलो नाका तूं हलो नजो तुवें निटलावाचे जायत गे तुका काम हांव कर दिता
1: जायत बाबा
0: एलिसामा एलिसामा मात्र एक हांवें पयशे काडून गेल्ले म्हण सांगा नाका
1: पाटी दिताय ना मामा
0: कोणा कोणाक केदळा केदळा कितें कितें जावं कसा गी तें जायचें
2: केली सर
0: वय
2: बांगला म्हणून गेल्लो
0: बांगला
2: बांगला नाही पाकिस्तान
0: ना कित्या म्हणे
2: कळ्या सोबर म्हण आयलो देखून विचारले
0: ओ कळ्या सोबर म्हण ते एका मरणाच्या विसा केल्लो डेनिसामा ते फंडा वयर आगमेन शिणांक म्हणून येताना दंटोन फंडा वयर पडलो तशें कांय कळ्या सोपर म्हण आसता
2: बरें जालें मात तूं मरणाच्या मिसा गेल्ली एकादा वेळा मरना म्हणून गेल्लो तेरा पळय पोंडा भितर तूं पडटाय पडना बारीशार आय रे तूं पयली सा तुगे सांगचे हांव बेजार करना गा तुवें एक सळक रे सळक
0: सळक सळक
2: सळक म्हळ्यार थांब रे तूं
0: सळक सळक
2: सळक
0: हांव एक सळक कितें म्हणे
2: सळक खेदाळे सोवीश्वर उदकांत आसता
0: सळक सोवीश्वर उदकांत आसता तर हांव
2: तूं स्वरांत
0: हे म्हाका मुखार हे म्हाका जावं
2: पॅलिसा हे कोणाक धरनाटलाय रे
0: कोणाक कोणाक धरनाटला वो असो उड आसा गे म्हाका न्ही डेलिसा तुवें कामाक जण जाय म्हणलो
2: पळय
0: जण रेडी
2: हांवें कितले उवा काय मायन्साच्या लॉरी असो कंडक्टर कोण ना म्हणून तुका भासाय रे हांवें कामाक भुरगो लाय म्हणलें म्हज्या पुताच्या काजारा पयले तांकां काजार जावं न्हू तांची बायलां आतां बाळा जावंक जाय कित्याक रे बांटी पुसो गे रे आतां जाय सोपणाय रे
1: मामा तशें म्हणो नाका मामा सांबाळ नाका एक जेवण म्हणल्यार पुरो मामा कसो आता तर न्हिदो की नाका हांगासर भायर काही पण सोप्यार न्हिदता मामा
2: ये नाव कितें म्हणाय
1: इच्छू
2: इच्छू की सोरप जिवताच्या गुळी आसा रे खंय गटारता म्हणून नाटल्या रे
0: तुका नाव समज समज जायना रे
1: स्टीवन
0: इच्छू पास जायना तूं
1: स्टीवन इच्छू म्हण आपयता
2: स्टीफन
1: स्टीफन न्ही स्टीवन
2: ओ स्टीवन म्हजो एकलो दोस्त्या सोरा सयार करता वडना स्टीवन इतलें बरें नांव खांगे न्हू इच्छू सोरोप खांदोडी खांडेर हांव एक फुटी भियेलो रे हांवें सुरवाय कोण हें बरो जावं दी ये काम खंयचें जाय तुका
1: खंयचें बरो आसा मामा
2: सब्बास
0: बरें बरें आसा हॉटेलाक येवन कंकाल आसा म्हण विचारले
2: घरांक जायना रे तशें न्हय रे बाबा भायर तोटाचें काम आसा भितर घरचें काम आसा तुका खंयचें जाय तें
1: दोनी करता मामा
2: व्हेरी गूड कीप इट अप
1: नाका गे मामा
2: वो आका इंग्लीश हें नासता रे न्हय
0: ना तें आनी हांव शिकयता हांव शिकयता
2: ल्हान ल्हान इंग्लीश पुरो शिकयचें पुता शिकायचें शिकायचें शिकायचें न्हय शिकायचें हांव थोडें शिकयता मागीर थोडें तूं शिकयता
0: हांव शिकयता
2: हें नातल्या वेळार मात्र वसाचें जावन हें शीत नुस्तें करया तुजी
1: करता मामा
2: नुस्तें चंगी तरह करता है
1: निस्ते आमलेट करता सार करता
2: का ले रे माका वो गोजा खातिर अटला रे का
0: ना बकरी
2: आमलेट करता सार करता ताजा प्रास सकपे रांदा ऐसा सावन गाल तो का सांभर ले लेते ना
1: कहीं करता मामा
2: कंडी तो सोडी ना
0: करीत
2: माका वो गोजा खातिर तटला है निउन बेली जातो
0: ना बकरीत करीत
2: जाऊ नी वस्त रूम वाले आती
1: उ बोलता मामा
2: कसे सेट जायत की रे जण पेलीसा
0: जाऊन फर्स्ट क्लास एका वर्षाची गॅरंटी आहे तिथं
2: काय मोबाईल सेट बोला आशा आहे बता
0: कोणा कोणा की केदळा केदळा किते किते जाऊ का सागी
2: अजे एक
0: ते जायचेस
3: डॅडी
2: अरे बता काम अंक गुरुपा साहेब म्हणून तुमच्या काजारा पहिले या बँकला लागी सांगले तो आता आणायला आपण आणायला पण ना बुद्ध असो नी त्या भीतर राहून व्यवस्था कर वस्त्र भीतर वस्त्र
3: घरचे सगळे काम हाऊस करताना पण त्यां जण कित्या डिस्टन्स करसा वाट
1: ना बाय कसा वाट जायना बाय सांभाळ नका एक जवळ मिळणार पुरो कसा तर निदो की नका बाय
2: सपेर नित्या काही बुद्ध तो बाप गरज कि ना कमणक बेजार जाले ना कमण ता बेजार जाता वन्ना पुता भितर रापोन आसो रावची व्यवस्था कर कहीं खाऊक दी पुता वस्त्र भितर वस्त्र
0: कोणा कोणा की केदळा केदळा किते किते जाऊ कसा की ते जायस
2: तुझे एक केदळा पळयता दुसरे काम उतर नका.

0: ಮಾಮ ತೀ
1: ತೀ ಮುಜಿ ಒಡಲಿ ಸುನ್ ಪುತ್ತ ತಾಚಿ ಗಜಲ್ ತು ಕಾ ನಾ ಕಾ ತು ಅಸ ಭಿತರ ಅಸ ಅಸ ಭಿತರ ಅಸ
0: ಮಾಮ ಮಾಮ ಮಕಾ ಲಾ ಕಾಮ ನಾ ಕಾ ಮಾಮ ಆ ಹತ ಮಾಮ
1: ಕಾಲ ರೆ ಬೆಲಿಸ ಅತ್ತ ಕಾಮ ದೈ ಮನ ಫಾಯ ಕೊಡಲ್ಲ ಬುರ್ಕ ಥಾಕ ಬಳೆ ದಿತ್ತ ದಾವಂಗ ಲಗಲ
2: ಬುರ್ಕ ಕೈ ಜ ಸರ್ಪಜ ದಿಷ್ಟಿ ಬಿಯಲ್ ಅಸ್ತ
0: ಬೆಲಿಸ ಮಾಮ ಮಕಾ ಲಾ ಕಾಮ ನಾ ಕಾ ಬೆಲಿಸ ಮಾಮ ಆ ಹತ ಬೆಲಿಸ ಮಾಮ
1: ಅರೆ ಅರೆ ಅರೆ
3: भुर्गी जाता ते तर नी हिच्या गोवाची नी सुटली काय
2: तिचे लागीन सुविचार
1: अळे पिली समा तिची गजल उलो नो माका मांगोड करनाका कळले मो अळे तुझ्या भुर्ग्याच्या इसकालाक फीस बांधू म्हणून मुझ्याचे 300 रुपये खान गेले मुर्या दिन फाटी दिले झाले तू आता
2: दिन आतलार तू किते करताय
1: काले अळे माका रागाडे नका पैसे दिता सांग
2: पैसे दिन आतल्यार तू किते करताय
1: अरे दिताय की ना
2: दिना किते करताय
1: अळे पैसे दिताय की ना आता
2: दिना म्हणे नाही किते करताय
1: दिना झाल्यावर किते करचे
2: तू पोलीस जाल्यार हांव पोलीस तुका कितें रे इस्कॉला वचूंक वेळ दोन रे रॉंग एंट्री करून गेली पुरतो रॉंग एंट्री थंय पोलीस आसा केस घालीत ते विशयी मागीर उलया
1: ಹಂಗೇ ರೆ ಪುತ್ತ ಓರು ಮುಜೆರ್ಚೆ 300 ರೂಪಾಯಿ ಖಾನಿ ನೋನ್ ಗೆಲ್ಲ ತುಜೆ ಇಸ್ ಕಾಲ್ಚೆ ಬೀಸ್ ಬಂದ ಮನು ತುಕ ದಿವ್ ನಂದೆ
4: ದಿವ್ಕು ದಿಲ್ಲ ಆತ್ಮ ದಶ ರೂಪಾಯಿ ದಕ್ಷಿಣ ಪಾಟಿ ರನ್ ಗೆಲ್ಲ
1: ಮೈ ಬಾಕಿ ಜೆ ದರ್ಶೆ
4: ಏ ಕಾಲ್ ಖಾನ್ ಗೆಲ್ಲ
1: ಮಾಗೆರ ಲೆ ಬಾಪ ಯಾಲ್ಲಾರ ಬುರ್ಗ್ಯಾನಿ ಸಿಕಾರ್ ಜೋಡ್ಚೆ ದಲ್ಲರಿ ಕಸೆ ತು ಕಾಯ್ ಮಂಡೋನ್ ಕರ್ನಾ ಕದೈತೆ

0: ये 300 रुपए खानी है आणि सीधा उसून टीचरच्या हातात देतोबी
1: काय सांगेल
0: अका देना का
1: काय सांगेल तो
0: आता दे काय
2: ना पैसे काही नरले
1: अरंग सातु
2: लागलो तानी मागेर काही काही गलन कोणा कोणा की
1: गेदळा गेदळा किते किते सांग बस ते सायजेस
3: चिर कोई उसार धरला म्हणता
2: बस आवे स्टार्ट केलार पावता कोण पण एकला केअर करतो
0: अळे तुझ्या पिढेक ओकात गरजे झाल्यार तुझ्या पिढेची सिर मेळाजे ती आता आम्ही स्वतः तां खेदाळा मेळात गे
2: सदा सदा मेळल्या रे मका हे सांगा
0: तू का सांगता
2: तू का घेते रे आणि किस कला असून वेळ जाऊ ना
1: आणि काय मारा वारा इसकाल
2: पल्यावस परवावस नतलर बस मका किती पण इसकाला कसा याच असा नाही पण पैसे शिंदे
0: अरे रे बाबा हा चरबडी दिने का पैसे कळले सीधा टीचर डे कळले मग
1: साहेब अंकल
0: केलसा मा तू का पाला बोलतो उडाल तो रा
1: पापा पापा परवा आमच्या घरी गायन स्पर्धा असा तू इतली पदा गण गायन केले अबे बोध बरेला पापा
2: नकार
1: पप्पा
2: प्लीज
1: पप्पा शिकाय पप्पा।

0: कोना कोना की क्या दाला कितने कितने जाऊं कसा की तेज आई जस
1: तेरी समा पाप त्या चेड़ा चे इसको लग बंचे पैसे कोना तू कितना पियो कृषिता ही
0: इसका ले यों चो सा शिकोन दे रे
1: नहीं फेली समा तू कहता तुझे मोतिन के बेजार है कितने संग मका मोतिन के बेजार है दूसरे लगे संगला रूनी जाता गई तो खा जा तो संतोष दुसरा लगे संगला सट्टा गई तर तुझे आता मोतीतली बेजार है कि संग मका ती पुणी उने जाऊ दी फेली समा
0: ने तुका कोने संगले
1: कोने की संगले फेली समा
0: मोतीतली बेजार है दुसरा लगे संगला रूनी जाईन
1: ते दशे
0: संतोष दुसरा लगे वाटून घेतल्यार जर तोडतो जो
1: ते दशे
0: किती मिळा रे आता मैं मजा मोतीतली बेजार है तुझे लगे संग पड़ रिचो मका अशें पुरा जाले रे बारी बेजार है संग तू ऐकता ना ओगी अशें जालेंगे उनचे मजे मुखार मात मती जिंचे पूत बारी उड़ता हो आका जायचे आका इतले नी आणि के सार जायचे असले आम चिंचे संतोष आला तो सोन आ संगचे इच्छो मका आज बारी खुशी रे मका आज ते मिळले मका आज ये मिळले मजा पुताच्या बर्तनले 300 रुपये मिळले मका बारी खुशी तुझे सांगता ना ऐकताना तुका पडकणी सर अबा इतल्या पुरा जालेंगे तुका तशें जाता मका पहिल्यांदा करता त्याची तर मका मागीर संतोष
1: नाही पहिली समा तय गाडगाच्या बागलार कोणे सोरो काण दिता म्हणल्यार तू त्या पै त्या सोऱ्या खातीर पोदा म्हणटाय हांगा तू चेरको विचारता कित्याक नाका म्हणटाय
0: गाना कर न असले होगडायला शिवाय कटोणा कोणे बंद नंतर इच्छो नी सकळ कलाकार तसे म्हण हांव सांगा गांवांत आजकाल कलाकार म्हणा रे जबाबदारी नातलो पिवंडो म्हण ससार करतात पूण कलाकार तसो न्ही आता म्हजी सुशी हांवें म्हज्या पदाच्यो कॅसिट्यो काडल्यो आज म्हाका सायको म्हळ्यार तांतली एक कॅसेट सयत आज म्हजे लागीं ही परिस्थिती हांव आज सोऱ्याच्या बाटलेक वेंगून दिसत म्हाका एक बळादी एक कारण आसा ही म्हजी परिस्थिती
1: परिस्थिती परिस्थिती म्हणून जबाबदारी विसरूंक जायना न्ही पेली समा
2: हांव सांगचे इथे कशें आयक हांव घरांत मालगाडो पूत आनी हे आमकां जावचे पयल्ले भुरगे अबॉर्शन केल्यार डॅडी कितें म्हणा
3: कोणी कितेंय म्हणून दीत म्हाका तें पडून वसूंक ना म्हाका आतां भुरगें नाका म्हणल्यार नाका
2: सगळे गांवांत जायनाका
3: गांवांत भियो न्हू हांव हांगा दीस सरिना तशें तुका सगळ्या मदें कश्ट भोगता तर दुसरें घर कर हांगा तुमी पयशे कोणाचे रगलेच नाका बोबाट मारी नाका एकादा वेळा हांवें बोबाट मारूंक सुरू केली तर तुज्या की सर बोबाट जाय
2: आश्रयान
3: कितली मेळटा पोसूंक तांकां तर ये कित्याक चार हाड पोस

येदोळ म्हणा सर, बोंगो या कोंगणी सामाजिक नाटक असो पहिलं म्हणतो आम्ही ऐकलो, नाटक असो मुखारसिल्लो म्हणतो फल्यांच्या प्रसारात आम्ही ऐकत आल्या. ऐकत रवा रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग आळशिनी.

0: मामा ती
1: ती मुझी वडली सुन पुता ताची गजल तू काना का तू बस भीतर असतो बस भीतर असतो
0: मामा मामा नका काम नका मामा आवता मामा
1: काय रे मिली सा आता काम जाय म्हणून फाय कुडला बुरका थाक बळे देत धावंग लागलो
2: बुरको काय त्या सरपंचा दिसती बेल असतो
0: बेली सामा मका काम नका बेली सामा आव येता बेली सामा
1: चो लागी हम असं म्हणले ना बे नका तू किती खाऊचे जाय हम असं म्हणले ना बे नका वस भीतर वस भीतर वस वस भीतर वस
2: वस हम असं
3: भुरग्यांनी शिकाप जोडचे झाल्यारी कसे
1: तू काय मांडोण करनाका देते

0: ನನಗೆ ಅಲ್ಲಿ ಸೀದಾ ಹೊಸ ಟೀಚರ್ ಚಾತ ಅಂತದಿ ಅಕ್ಕನಾಗ
1: तुझ्या पिढ्याक वकात गरजे झाल्यार तुझ्या पिढ्याची सीर मेळाचे ती आता आम्ही स्वतः खेदाळा मेळात गे
2: सदा सदा मेळ्ळ्या रे म्हाका हे सांगा
1: तुका सांगता
2: तुका कितें रे आनी एक इस्कॉल वचून वेळ जावना फाल्यां वस परवां वस नातल्यार बस म्हाका कितें पळय इस्कॉला कसो याच आसा नाय पळय पयशे शिंदे
1: पयशे कळ्ळे सीधा टीचर कळ्ळे
3: मेलिसा
1: तुका फाल्यां पळयता हांव उडास धर हा
4: पप्पा पप्पा परवां आमच्या एकेरीन गायन स्पर्धा आसा तू इतली पदां गण गायन केले हांवें एक पद बरयला पप्पा ताका एकटाळो गण शिकय ते पप्पा
2: नाका रे
4: प्लीज पप्पा शिकय पप्पा
2: नाका रे पुता

कहने वाजें दलर गया ना सवास उस वाजें को पाद वाजे पास ना तू पाद बटा गई पाद बने तेरे तू पाद बने तेरे पास ना तू

0: करब होत. आज तू त्या गायनाची रुस्तर नाही, त्याच्या पटलं नशी तर मला तुझी गत मध्ये बरी जाऊची नका होत. दिसते सभी दिसत्या पैशीला गुड्याक दवान असून सोडत्या प्रयत्न करी नका होता. सडल्या उपरांत सिकळता मासांत्रिक लेखांटे आंगचा सण किस्मर केल्या रे काढून घेणार ते नका रे पुता नका.
1: अंकल पाप चेडो आशेताना तुझ्या जीवितची दुरंत काणी त्याच्यावर कित्याक बोलताय? पाप पात्र घेऊ का शेता? तू जे देणे त्याच्या रक्तान वाळून आयला ते खंडित तर तुही नाम जिंकतलोस.
0: तर हा शिकयना कोणी जाय झाला शिकवून दे.
1: तू केदाळा समाजात आहे की विनील ये हा तुका पाऊ शिकयता.
0: पहिले घरा वसून त्या शर्ट बदलून ये. नका नका हिजे ना. आणि ते दोन शर्ट काही काही मातीयांत लावून घालणार मागीर हवेन संभळीचे पळा ते शर्ट काढणे शेण.

येदोळ मुनासर बोंगो या कोंगणी सामाजिक नाटक असो पोईलो वंटो आम्ही ऐकलो. नाटक असो मुखारसिल्लो वंटो फल्यांच्या प्रसारात आम्ही ऐकत आल्या. ऐकत रवा रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग आळशिनी.

0: शिवाचे, हाय तूच मजन शिवाचे, तूच मजन शिवाचे, काळीस मोचे वावयता वोचे बाय तुझ्या मोगाचे, रातीच्या स्वप्नात आपली पकेळता रूप तुझ्या आंजाचे, ये गो बाये लागी ये तूच मजन शिवाचे, हाय तूच मजन शिवाचे, तूच मजन शिवाचे।
1: Radio Sarang 107.8 FM।